0: ಸಂಬಂಧಗಳು ಬರುತ್ತೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಈ ಜೀವನದ ನದಿಯಲ್ಲಿ ನಾವು ತೇಲೋದನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು. ನಿಮ್ಮ ಮೌನಕ್ಕೆ ದನಿಯಾದ ಈ ಒಂದು ಗಂಟೆ ನಿಮ್ಮ ಗಾಯಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಲಾಮಾಗಿದ್ರೆ ಅದೇ ನಮ್ಮ ಒಲವಿನ ಆಲಾಪಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ ಮತ್ತೊಂದು ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿ ವಿಷಯದೊಂದಿಗೆ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗೋದಕ್ಕೆ ನಾನ್ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ರಾತ್ರಿಗಳು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಮಾತುಗಳು ಮೌನದಲ್ಲೇ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ನಾನು ನಿಮ್ಮವನು, ನಿಮ್ಮನೆ ಮಾತು ಆರ್ಜೆ ಮಂಜುನಾಥ್. ಸೈನ್ ಆಫ್ ಮಾಡುವಂತಹ ಹೊತ್ತು ನಿಮ್ಮ ಮೌನ ಇನ್ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಮುರಿದೇ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮನ್ನ ಕಟ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋವರೆಗೂ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ನೀವು ನನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋತೀರಾ ಅಲ್ವಾ? ಕೊಡುವುದೇನು ಕೊಂಬುದೇನು, ಒಲವು ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ.
1: ಇದುವರೆಗೆ ಒಲವಿನ ಆಲಾಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದ್ರಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಂಧ್ಯಾ ಸಮಾಚಾರ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತೆ, ನಂತರ ಪ್ರಚಲಿತ ವಿದ್ಯಮಾನ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ ಸುಕೂನ್ ಕೇಪಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾತ್ರಿ 9:00. ಅಲ್ಲಿ ತನಕ ನ್ಯೂಸ್ನ ಕೇಳಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಜಯಾ ಭಾರತಿ. केंद्र ने सार्वजनिक वितरण प्रणाली के आधुनिकीकरण के लिए सार्थक पीडीएस योजना के विस्तार को मंजूरी दी. योजना पर 25,500 करोड़ रुपए से अधिक खर्च होंगे. मध्य और उत्तर पश्चिम भारत में अगले 2-3 दिन तक भीषण लू की चेतावनी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बढ़ते तापमान के मद्देनजर जरूरतमंद और संवेदनशील वर्ग के लोगों का ध्यान रखने का आह्वान किया. सर्वोच्च न्यायालय ने मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रिया के निर्वाचन आयोग के निर्णय को बरकरार रखा. कहा यह प्रक्रिया स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव को बढ़ावा देती है. असम विधानसभा में समान नागरिक संहिता विधेयक पारित. यूसीसी लागू करने वाला तीसरा राज्य बना. भारतीय निशानेबाज ईशा सिंह ने ISSF विश्व कप में 25 मीटर पिस्टल स्पर्धा में विश्व रिकॉर्ड तोड़ते हुए स्वर्ण पदक जीता. और भारत 2027 एशियाई रिले और 2028 एशियाई इंडोर चैंपियनशिप की मेजबानी करेगा. अब समाचार विस्तार से. मंत्रिमंडल की आर्थिक मामलों की समिति ने आज सार्वजनिक वितरण प्रणाली के अंतर्गत राशन परिवहन और प्रबंधन सहायता योजना सार्थक पीडीएस को जारी रखने की अनुमति दे दी है. इसके लिए केंद्र सरकार की ओर से 25,530 करोड़ रुपए का आवंटन किया गया है. नई दिल्ली में संवाददाताओं से बातचीत में सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि यह योजना सार्वजनिक वितरण प्रणाली के आधुनिकीकरण में सहयोग करेगी.
3: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे.